0: किसी से वेगळे पैसे खेळणार आहे. छान
1: झिरो चेकिंग.
2: Charles 2-0
1: Be clear. Nora 109 checking.
3: Hey, for local line 20527 Road.
4: Frank 34, you can find that local available in Houston. And stack reference 546, clear on both.
1: Nora 109 checking on you.